0: परमें
1: नमस्तंग्र देशे नमस्तंग्र पेशे
0: नमस्तंग्र नामे नमस्तंग्र कामे
1: नमस्तंग्र दाते नमस्तंग्र काते
0: नमस्तंग्र धूते नमस्तंग्र पूते
1: नमस्तंग्र लोके नमस्तंग्र सुके
0: नमस्तंग्र तापे नमस्तंग्र तापे
1: नमस्तंग्र मान

0: स्वरूपे
1: नमो सर्वमाने समस्ते निधाने
0: नमस्त्वं निर्नाते नमस्त्वं परमाते
1: नमस्त्वं अगंजे नमस्त्वं अपंजे
0: नमस्त्वं काले नमस्त्वं अपाले
1: नमो सर्वदेशे नमो सर्वपेशे
0: नमो राजराजे नमो साज साजे
1: नमो शाशाहे नमो महामहे
0: नमो गीत गीते नमो प्रीत प्रीते
1: नमो रोग रोगे नमो शोक शोके
0: नमो सर्वरोगे नमो सर्वभोगे
1: नमो सर्वजीतं नमो सर्वपीतं
0: नमो सर्वज्ञानं नमो परमतानं
1: नमो सर्वमंत्रं नमो सर्वजंत्रं
0: नमो सर्वदृश्यं नमो सर्वकृत्संग
1: नमो सर्वरंगे त्रिभंगी अनंगे
0: नमो जीव जीवं नमो बीज बीजे
1: अतीजे अपीजे समस्तं प्रसीजे
0: कृपा।